श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: रामकृष्ण हरी, कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल, पण बोटीत पाणी नसावं. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल, पण मैत्रीत राजकारण नसावं. आयुष्य जगताना आपली मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, विश्वास, इतरांच्या नजरेत मान सन्मान, आपली उत्तम वाणी, चांगले विचार हीच आपली कमावलेली खरी मिळकत होय. आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरचे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 17 ऑगस्ट हा दिवस क्रांतीच्या ज्वाला आणि आंतरराष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हुतात्मा मदनलाल धिंगरा शहादत दिन. 17 ऑगस्ट 1909 रोजी इंग्लंडमधील पेंटनविले तुरुंगात अवघ्या 25 वर्षांच्या मदनलाल धिंगरा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीचा फंदा स्वीकारला होता. परकीय भूमीवर जाऊन इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारून ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून सोडणारे ते पहिले भारतीय क्रांतिकारक होते. इंडोनेशिया स्वातंत्र्य दिन. 17 ऑगस्ट 1945 रोजी इंडोनेशियाने डच राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं होतं. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कला जगतातील एका अत्यंत अष्टपैलू अवलियाचा वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून अवघ्या 4-5 वर्षांच्या वयात कारकिर्दीची सुरुवात करून हा माझा मार्ग एकला, नदिया के पार, अखियों के झरोके से, शोले ते अगदी माझा पती करोडपती अशीही बनवा बनवी आणि कट्यार काळजात घुसलीपर्यंत तब्बल 6 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस. आजचा मनभावन सुविचार. तुम्ही आयुष्यात कुठून किंवा कोणत्या वयात सुरुवात करता यापेक्षा तुमच्या कर्मात किती प्रामाणिकपणा आणि कामावर किती प्रेम आहे हे महत्त्वाचं असतं. जेव्हा काम ही तुमची आवड बनते तेव्हा थकवा कधीच जाणवत नाही. आणि आजची बोधकथा 1962 गोष्ट आहे. अवघ्या 4 वर्षांचा एक लहान मुलगा हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेला. दिग्दर्शकाने त्याला विचारलं, बाळा तुला कॅमेरासमोर अभिनय करायला भीती नाही वाटणार का? त्या 4 वर्षाच्या मुलाने अतिशय आत्मविश्वासाने उत्तर दिलं, भीती कशाला वाटेल, मी तर रोजच घरात खेळताना वेगवेगळ्या भूमिका करतो. कॅमेरा म्हणजे फक्त माझी खेळणी रेकॉर्ड करणारा एक मित्र आहे. त्या लहान मुलाच्या निनावी आत्मविश्वासाने आणि कसदार अभिनयाने त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि स्वतः त्या लहान मुलाला राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. तो लहान मुलगा दुसरा कोणी नसून सचिन पिळगावकर होते. त्यानंतर अनेक दशकं आली आणि गेली, सिनेसृष्टी बदलली, पण सचिनजींनी नवनवीन तंत्रज्ञान शिकणं आणि स्वतःला काळानुसार बदलणं कधीही सोडलं नाही. तेव्हा श्रोते हो, आठवड्याची सुरुवात करताना अनेकांच्या मनात सुस्ती असते, पण विचार करा, हा सोमवार तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी एक नवी संधी घेऊन आलाय. आज 17 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला हुतात्मा मदनलाल धिंगरा यांच्याकडून मातृभूमीसाठी अथांग धैर्याची आणि सचिन पिळगावकर यांच्याकडून स्वतःच्या कामावर मनापासून प्रेम करण्याची प्रेरणा देतोय. चला तर मग पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

17 ऑगस्ट श्रीराम समर्थ. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ती दोघे आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोहोचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडे गुळ पाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामं आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर किती काच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशावेळी आपण रामाला सांगावे, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेल पण तू माझा अभेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल. ज्या

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385-340-454.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय, अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

नमस्कार, संस्कार मुतीच्या सदरात आपण चाणक्य नीती बद्दल ऐकत आहात. अनेक लोक आपण पाहतो अनेक प्रकारचे उदाहरणं देतात, परंतु चाणक्य जे आहे तो पशु पक्षी एवढंच काय तर अतिशय दुष्ट व्यक्ती, दुष्ट स्त्री, दुष्ट पुरुष या सर्वांची उदाहरणं देतो आणि चांगल्या लोकांची उदाहरणं देतो. आता या ठिकाणी कवीने जे त्याला जे काही म्हणायचं आहे ते कोणत्या पद्धतीने म्हणायचं आहे ते आपण पाहूया, नाहीतर काही लोकांना वाटेल यामध्ये असं का म्हटलेलं आहे. तर त्याला कवीच्या दृष्टिकोनातूनच आपण पाहायला पाहिजे. ते म्हणतात, पक्षिणाम काक चांडाल, पशुनाम चैव कुक्कुर, मुनीनाम पापश्चांडाल, सर्वेषां चैव निंदक. इथे तो म्हणत आहे पक्षिणाम काक चांडाल, म्हणजे चांडाल शब्दाचा इथे अर्थ आपण असं घेऊ शकतो की चांडाल म्हणजे पाप कर्म करणारा, चांडाल म्हणजे निंदित कर्म करणारा, चांडाल म्हणजे दुष्ट व्यक्ती. तर म्हणे पक्षीमध्ये दुष्ट कोणता पक्षी असतो, तर म्हणे कावळा असतो. का बरं कावळ्याला दुष्ट म्हटलेला आहे, तो धूर्त असतो. धूर्त सुद्धा का बरं म्हटलं, तो चालाक असतो, अर्थात सामान्य छोट्या मोठ्या चिमण्यांना मारून टाकतो. त्याला इतर ठिकाणी दुसरं काही भेटू शकते, पण तो यांना मारून टाकतो. एवढंच काय, दुसऱ्याला, दुसऱ्या पक्ष्यांना जर आपण काहीतरी दिलं तर त्यांच्या पुढचं खाद्यपदार्थ तो घेऊन जातो. आणि काही लोक असेही म्हणतात की तो अतिशय हुशार असतो, कधीच पकडला जात नाही. तर तात्पर्य एवढंच आहे की पक्षीनाम काक चांडाल, त्याला पुढे जे काही म्हणायचं आहे तिथे जाऊया आपण. पशुनाम चैव कुक्कुर, आणि पशुमध्ये म्हणे कुत्रा जे आहे तो पण म्हणे चांगला नसतो. सगळे लोक कुत्र पाळतात, पण तरी सुद्धा इथे तो म्हणत आहेत कुत्रा चांगला नसतो. त्याचं मूळ कारण काय आहे, अर्थात कुत्रा जे आहे कधीही मालकालाही चावत असतो, अर्थात तो मालकालाही, त्याला राग आला तर मालकालाही तो चावून टाकतो. तात्पर्य या अर्थाने घ्या. आणि सतत भुंकत राहतो, कोणी आला तरी भुंकतो. आणि विशेष रूपाने त्यांच्या त्यांच्यामध्ये, जसे इतर पशुमध्ये सुद्धा भांडणं होतात, पण कुत्र्या कुत्र्यामध्ये जो भांडण होतो तो फार भयंकर असतो. एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो कुत्र्याचा कोणी मित्रच नसतो. मुनीनाम पाप चांडाल, आणि मुनी लोकांमध्ये पाप कर्म करणारा, ऋषी मुनीमध्ये पाप कर्म करणारा चांडाळ म्हणून ओळखला जातो. एवढंच नव्हे, तिथे चांडाल कोणाला म्हटलेला आहे, तर चांडालचा अर्थ त्या ठिकाणी असंही केलेला आहे की चांडाल म्हणजे क्रोधी व्यक्ती, चांडाल म्हणजे कामी व्यक्ती, चांडाल म्हणजे लोभी व्यक्ती. या सर्वांना, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे दुर्गुण आहेत, तो चांडाल आहे. आणि शेवटी ते म्हणतात सर्वेषां चैव निंदक, या सर्वांमध्ये जो दुष्ट असतो, म्हणजे मुनी लोकांमध्ये, पशुमध्ये, प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये, सगळ्यामध्ये जो दुष्ट व्यक्ती असतो म्हणे तो म्हणजे कोणता, निंदा करणारा सर्वात जास्त दुष्ट व्यक्ती असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी निंदेचा अर्थ काय आहे, अर्थात निंदा म्हणजे लोक म्हणतात की माझी निंदा करतो. अहो, निंदा शब्दाचा अर्थ कळत नाही आपल्याला. संस्कृतमध्ये खूपच सुंदर निंदा शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, ज्यामध्ये जे गुण नाही त्या गुणांना किंवा ते गुण जर कोणी म्हणत असेल तर समजायचं की तो निंदक होय. समजा मी नेहमी सत्य बोलतो, पण एखादी व्यक्ती म्हणते मला की मी असत्य बोलतो, तर याचा अर्थ काय आहे की तो माझी निंदा करत आहे. पण समजा मी खोटं बोलतो, रेटून बोलतो, पण समोरचा व्यक्ती जर म्हणत असेल नाही हा शर्मा खूपच सत्य बोलतो, तरी सुद्धा तो माझी निंदा करत आहे. या अर्थामध्ये निंदा आहे की सर्वेषां चैव निंदक, अर्थात काही लोक फार वेगळे असतात, आपल्या समोरासमोर प्रशंसा करतात, पाठीमागे आपल्याला शिव्या देतात, असे सगळे लोक निंदक लोक आहेत, निंदा करणारे लोक आहेत. तर म्हणे निंदा करणं हे अतिशय वाईट आहे किंवा अतिशय निंदनीय आहे, म्हणून निंदा कधीही कोणाची करू नये.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: रामकृष्णहरी, कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल, पण बोटीत पाणी नसावं. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल, पण मैत्रीत राजकारण नसावं. आयुष्य जगताना आपली मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, विश्वास, इतरांच्या नजरेत मान सन्मान, आपली उत्तम वाणी, चांगले विचार हीच आपली कमावलेली खरी मिळकत होय. आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरचे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 17 ऑगस्ट हा दिवस क्रांतीच्या ज्वाला आणि आंतरराष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हुतात्मा मदनलाल धिंगरा शहादत दिन. 17 ऑगस्ट 1909 रोजी इंग्लंडमधील पेंटनविले तुरुंगात अवघ्या 25 वर्षांच्या मदनलाल धिंगरा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीचा फंदा स्वीकारला होता. परकीय भूमीवर जाऊन इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारून ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून सोडणारे ते पहिले भारतीय क्रांतिकारक होते. इंडोनेशिया स्वातंत्र्य दिन. 17 ऑगस्ट 1945 रोजी इंडोनेशियाने डच राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं होतं. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कला जगतातील एका अत्यंत अष्टपैलू अवलियाचा वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून अवघ्या 4-5 वर्षांच्या वयात कारकिर्दीची सुरुवात करून हा माझा मार्ग एकला, नदिया के पार, अखियों के झरोके से, शोले ते अगदी माझा पती करोडपती अशी ही बनवा बनवी आणि कट्यार काळजात घुसलीपर्यंत तब्बल 6 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस. आजचा मनभावन सुविचार. तुम्ही आयुष्यात कुठून किंवा कोणत्या वयात सुरुवात करता यापेक्षा तुमच्या कर्मात किती प्रामाणिकपणा आणि कामावर किती प्रेम आहे हे महत्त्वाचं असतं. जेव्हा काम ही तुमची आवड बनते तेव्हा थकवा कधीच जाणवत नाही. आणि आजची बोधकथा 1962ची गोष्ट आहे. अवघ्या 4 वर्षांचा एक लहान मुलगा हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेला. दिग्दर्शकाने त्याला विचारलं, बाळा तुला कॅमेरासमोर अभिनय करायला भीती नाही वाटणार का? त्या 4 वर्षाच्या मुलाने अतिशय आत्मविश्वासाने उत्तर दिलं, भीती कशाला वाटेल, मी तर रोजच घरात खेळताना वेगवेगळ्या भूमिका करतो. कॅमेरा म्हणजे फक्त माझी खेळणी रेकॉर्ड करणारा एक मित्र आहे. त्या लहान मुलाच्या निनावी आत्मविश्वासाने आणि कसदार अभिनयाने त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि स्वतः त्या लहान मुलाला राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. तो लहान मुलगा दुसरा कोणी नसून सचिन पिळगावकर होते. त्यानंतर अनेक दशकं आली आणि गेली, सिनेसृष्टी बदलली, पण सचिनजींनी नवनवीन तंत्रज्ञान शिकणं आणि स्वतःला काळानुसार बदलणं कधीही सोडलं नाही. तेव्हा श्रोते हो, आठवड्याची सुरुवात करताना अनेकांच्या मनात सुस्ती असते, पण विचार करा, हा सोमवार तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी एक नवी संधी घेऊन आलाय. आज 17 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला हुतात्मा मदनलाल धिंगरा यांच्याकडून मातृभूमीसाठी अथांग धैर्याची आणि सचिन पिळगावकर यांच्याकडून स्वतःच्या कामावर मनापासून प्रेम करण्याची प्रेरणा देतोय. चला तर मग पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

17 ऑगस्ट श्रीराम समर्थ निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ती दोघे आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामसाक्ष सांगतो तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोहोचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडे गुळ पाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामं आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर किती काच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशावेळी आपण रामाला सांगावे, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेल पण तू माझा अवेल करू नकोस. मी तुला शरण आलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची। सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं। हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे, पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का। शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे। त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता। आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत। काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता। खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो। मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो। कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात। तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
1: अर्थातच, नक्कीच करता येतो। मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात।
0: क्या बात आहे। श्रोतो पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: सर्वांभूती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे. हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुतः सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापानी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: संस्कार मोती।
1: नमस्कार, संस्कार मोतीच्या सदरात आपण चाणक्य नीती बद्दल ऐकत आहात। अनेक लोक आपण पाहतो अनेक प्रकारचे उदाहरण देतात, परंतु चाणक्य जे आहे तो पशु पक्षी एवढंच काय तर अतिशय दुष्ट व्यक्ती, दुष्ट स्त्री, दुष्ट पुरुष या सर्वांची उदाहरणं देतो आणि चांगल्या लोकांची उदाहरणं देतो। आता या ठिकाणी कवीने जे त्याला जे काही म्हणायचं आहे ते कोणत्या पद्धतीने म्हणायचं आहे ते आपण पाहूया, नाहीतर काही लोकांना वाटेल यामध्ये असं का म्हटलेलं आहे, तर त्याला कवीच्या दृष्टिकोनातूनच आपण पाहायला पाहिजे। ते म्हणतात, पक्षिणाम काक चांडाल, पशुनाम चैव कुक्कुर, मुनीनाम पापश्चांडाल, सर्वेषां चैव निंदक। इथे तो म्हणत आहे पक्षिणाम काक चांडाल, म्हणजे चांडाल शब्दाचा इथे अर्थ आपण असं घेऊ शकतो की चांडाल म्हणजे पाप कर्म करणारा, चांडाल म्हणजे निंदित कर्म करणारा, चांडाल म्हणजे दुष्ट व्यक्ती। तर म्हणे पक्षीमध्ये दुष्ट कोणता पक्षी असतो, तर म्हणे कावळा असतो। का बरं कावळ्याला दुष्ट म्हटलेला आहे, तो धूर्त असतो। धूर्त सुद्धा का बरं म्हटलं, तो चालाक असतो, अर्थात सामान्य छोट्या मोठ्या चिमण्यांना मारून टाकतो। त्याला इतर ठिकाणी दुसरं काही भेटू शकते, पण तो यांना मारून टाकतो। एवढंच काय, दुसऱ्याला, दुसऱ्या पक्ष्यांना जर आपण काहीतरी दिलं तर त्यांच्या पुढचं खाद्यपदार्थ तो घेऊन जातो। आणि काही लोक असेही म्हणतात की तो अतिशय हुशार असतो, कधीच पकडला जात नाही। तर तात्पर्य एवढंच आहे की पक्षीनाम काक चांडाल, त्याला पुढे जे काही म्हणायचं आहे तिथे जाऊया आपण। पशुनाम चैव कुक्कुर, आणि पशुमध्ये म्हणे कुत्रा जे आहे तो पण म्हणे चांगला नसतो। सगळे लोक कुत्र पाळतात, पण तरी सुद्धा इथे तो म्हणत आहेत कुत्रा चांगला नसतो। त्याचं मूळ कारण काय आहे, अर्थात कुत्रा जे आहे कधीही मालकालाही चावत असतो, अर्थात तो मालकालाही, त्याला राग आला तर मालकालाही तो चावून टाकतो। तात्पर्य या अर्थाने घ्या। आणि सतत भुंकत राहतो, कोणी आला तरी भुंकतो। आणि विशेष रूपाने त्यांच्या त्यांच्यामध्ये जसे इतर पशुमध्ये सुद्धा भांडणं होतात, पण कुत्र्या कुत्र्यामध्ये जो भांडण होतो तो फार भयंकर असतो। एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो कुत्र्याचा कोणी मित्रच नसतो। मुनीनाम पाप चांडाल, आणि मुनी लोकांमध्ये पाप कर्म करणारा, ऋषी मुनीमध्ये पाप कर्म करणारा चांडाळ म्हणून ओळखला जातो। एवढंच नव्हे, तिथे चांडाल कोणाला म्हटलेला आहे तर चांडालचा अर्थ त्या ठिकाणी असंही केलेला आहे की चांडाल म्हणजे क्रोधी व्यक्ती, चांडाल म्हणजे कामी व्यक्ती, चांडाल म्हणजे लोभी व्यक्ती, या सर्वांना, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे दुर्गुण आहेत तो चांडाल आहे। आणि शेवटी ते म्हणतात सर्वेषां चैव निंदक, या सर्वांमध्ये जो दुष्ट असतो, म्हणजे मुनी लोकांमध्ये, पशुमध्ये, प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये, सगळ्यामध्ये जो दुष्ट व्यक्ती असतो म्हणे तो म्हणजे कोणता, निंदा करणारा सर्वात जास्त दुष्ट व्यक्ती असतो। लक्षात घ्या, या ठिकाणी निंदेचा अर्थ काय आहे, अर्थात निंदा म्हणजे लोक म्हणतात की माझी निंदा करतो। अहो, निंदा शब्दाचा अर्थ कळत नाही आपल्याला। संस्कृतमध्ये खूपच सुंदर निंदा शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, ज्यामध्ये जे गुण नाही त्या गुणांना किंवा ते गुण जर कोणी म्हणत असेल तर समजायचं की तो निंदक होय। समजा मी नेहमी सत्य बोलतो, पण एखादी व्यक्ती म्हणते मला की मी असत्य बोलतो, तर याचा अर्थ काय आहे की तो माझी निंदा करत आहे। पण समजा मी खोटं बोलतो, रेटून बोलतो, पण समोरचा व्यक्ती जर म्हणत असेल नाही हा शर्मा खूपच सत्य बोलतो, तरी सुद्धा तू माझी निंदा करत आहे, या अर्थामध्ये निंदा आहे की सर्वेषां चैव निंदक। अर्थात काही लोक फार वेगळे असतात, आपल्या समोरासमोर प्रशंसा करतात, पाठीमागे आपल्याला शिव्या देतात, असे सगळे लोक निंदक लोक आहेत, निंदा करणारे लोक आहेत। तर म्हणे निंदा करणं हे अतिशय वाईट आहे किंवा अतिशय निंदनीय आहे, म्हणून निंदा कधीही कोणाची करू नये।